सहज समावे, हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।

सब दे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे, सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता

दुखा तू मनवस्या लगे न दुखा रहाओ जो तू करे सोई परवान साचे साहेब तेरा सतपुरमान जन तुझ पावे तं हर गुण गाओ तेरे कर सदा सदा है न्याओ साचे साहेब अर

गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पवन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत